सर्वमित्सर्वगुं सर्वमिज्जगज्जगदित्सर्वगुं सर्वमिज्जगत् यज्जगज्जगदिजगदयक्ष्मयक्ष्मञ्ज

0: इच्छति समवेता शक्ति इति
1: सत्यं
0: तर्हि यदि मनः उच्यते
1: तत् सा शक्तिरेव मनः इति अन्यत् किमपि मनः नोक्तम् इदानीं पश्यन्तु बाह्यकरणनिरपेक्षेण शुद्धबोधशक्तिरूपेण मनसा
0: समवायः
1: इति नैयायिकानां रीत्या अस्ति तथैव वक्तव्यं च नास्ति मुक्तात्मनाम् ईश्वरस्य च मनोविशेषः अस्ति मनोविशेषः अस्ति इति व्याख्यानम् यतः अस्माकं रीत्या यादृशं मनः तादृशम् इति न चिन्तनीयम् इति कृत्वा मनोविशेषः अस्ति इत्यत्र इति नित्यतृप्तत्वस्य स्वार्थप्रयुक्तसृष्टिवैषम्यप्रसक्त्यभावसिद्धौ उपयोगमाः न तस्य कदापि इति अग्रे गतं व्याख्यानम् अग्रे गतम् अस्तु इदं क्रमेण स्पष्टीभवति स्वकीयशक्त्या स्वकीयशक्त्या इत्युक्तम् अनुभवः क्रियते इति अन्नमारि वदतु तेन नित्यतृप्तम् इति उच्यते बाह्यसांसारिकसुखलवापेक्षा न भवति इत्यर्थः बाह्यसांसारिकसुखलवापेक्षा परमात्मा सृजति इत्युक्ते यदोरु सुखं कडकृतकः स्वस्य प्रयोजनाय सृजति इति न इति तर्हि सृष्ट्या किञ्चित् कृत्वा तत्र प्रपञ्चं सृष्ट्वा आनन्दम् अनुभवति इति नास्ति आनन्दानुभवाय अन्यापेक्षा नास्ति सृजति इत्युक्ते तस्य तत् कृत्यं वर्तते तावदेव
2: स्वतःसिद्धनिरतिशयज्ञानवत्त्वम् अनादिबोधत्वम्
1: अनादिबोधत्वम् इत्यस्य अर्थं लिखन्ति स्वतःसिद्धनिरतिशयज्ञानवत्त्वम् अनादिबोधत्वम् अनादिबोधत्वम् इति एकं पदं प्रयुक्तं खलु तत्र एका शङ्का युष्माभिः कर्तव्या परमात्मनः धर्माः खलु उच्यन्ते एकैकं धर्मं योजयतु परमात्मा सर्वज्ञः तर्हि सर्वज्ञत्वं परमात्मनि अस्ति तर्कसङ्ग्रहवत् योजयतु
3: परमात्मा नित्यतृप्तः
1: वर्तते
3: एवमेव अनादिबोधत्वम् अनादिबोधः बोधरूपः
1: अनादिबोधः परमात्मनः धर्मः सुलवण्डिदान बोधत्वं बोधतृतानि पश्यन्तु सर्वज्ञत्वं अनादिबोधः परमात्मनि सर्वज्ञत्वमस्ति नित्यतृप्तत्वमस्ति अनादिबोधः वर्तते धनशुणम् अनादिबोधत्वं अनादिबोधत्वं बोधे खलु अस्ति इत्युक्ते तत्र विग्रहः कर्तव्यः सः अनादिबोधः तस्य भावः अनादिबोधत्वम् इत्युक्ते अनादिबोधः इति अर्थः श्रूयते अनादिः बोधः यस्य सः इति बहुव्रीहिं कृत्वा अनादिबोधः परमात्मा तस्य भावः इत्युक्ते अनादिबोधः
2: यत् स्वरूपानन्द अनुभव साधनम् अन्तःकरणं ज्ञानं तद् अनादिसिद्धमेव
1: स्वरूपानन्दानुभव साधनम् अन्तःकरणं पूर्वोक्तरीत्या चिच्छक्तिरूपम्
2: अतः अनादि
1: तदपि एकं ज्ञानं ज्ञानात्मकपदार्थः तदेव ज्ञानम् इदानीं बोधो नाम इदानीं साधनभूतः कश्चन बोधः अन्तःकरणं ज्ञानं तद् अनादिसिद्धमेव तार्किकरीत्या पदार्थानाम् एकः परिचयः अस्माकमस्ति इदानीं ज्ञानं बोधः आनन्द एल्लामे ओट् ज्ञानात्मकबोधः आनन्दात्मक एनमो वर्धमारि इरुक्कु इल्लैया पार्क्कलाम्
2: अतः अनादिबोधं ब्रह्म
1: किञ्चित् क्रमेण वेदान्तपरिचयेन तादृशपदार्थानां निरूपणप्रक्रिया अवगन्तुं शक्यते पश्यामः तेन अनादिबोधं ब्रह्म
2: संसारनिरवर्तकस्य ज्ञानस्य निवर्तकस्य ज्ञानस्य अनादिसिद्धत्वात् नित्यनिवृत्तिसंसारदोषं शान्तिसमृद्धम् अमृतम् इति श्रूयते
1: ब्रह्म शान्तिसमृद्धम् अमृतम् इति श्रूयते अमृतम् इत्युक्ते कदापि बन्धो नास्ति शान्तिसमृद्धम् इत्युक्ते नित्या शान्तिः वर्तते शिवत्वं वर्तते इत्युक्तम् अनन्तरं संसारदोषशून्यत्वम् उक्तम् एतत् सर्वं कथं तत्त्वज्ञानं विना अस्माकं जीवानां यदा तत्त्वज्ञानं भवति तदा एवं भवति शान्तिः भवति तृप्तिर्भवति सर्वं भवति तर्हि परमात्मनः अपि तत्त्वज्ञानमस्ति वा इत्युक्ते अस्ति कथमस्ति नित्यं वर्तते संसारनिवर्तकस्य ज्ञानस्य अनादिसिद्धत्वादिति ಪರಮಾತ್ಮನಃ ಸಂಸಾರ ನಿವೃತ್ತಿ ಸರ್ವದಾ ವರ್ತದೆ ಇದೆ. ಅರ್ಥ ಪರಮಾತ್ಮನಃ ಸಂಸಾರ ನಿವೃತ್ತಿ ಸರ್ವದಾ ವರ್ತದೆ ಇದೆ. ಸಂಸಾರ ಇತ್ಯಾಯಂ ಪದಾರ್ಥೆಯು ಪರಮಾತ್ಮನ ಸಹ ಖಲು ವಿದ್ಯತೆ. ಸಂಸಾರ ವಿಶಿಷ್ಟ ಖಲು, ತರಿ ಸಂಸಾರಿ ಇತಿ ವಕ್ತವ್ಯಂ. ಪರಮಾತ್ಮ ಸಂಸಾರಿ ಅಂತ ಹೇಳಕೂಡದಾ? ಸುಲ್ಲಿ ಆಹಮೇ ಏನ ಸಂಸಾರ ವಿಶಿಷ್ಟಶ್ಚೇತ್ ಸಂಸಾರಿ ಇತ್ಯೇವ ಇತಿ ಪ್ರಶ್ನ ಭವತಿ. ಸಂಸಾರಿ ಅಂತ ಅನೇ ಹೇಳೋಣ. ತರಿ ಸಂಸಾರ ನಿವೃತ್ತ, ಸಂಸಾರ ನಿವೃತ್ತಿ ಸರ್ವದಾ ವರ್ತದೆ ಇದೆ. ಪಶ್ಯಂತು ಅರ್ಥಂ ಪಶ್ಯತು.
3: ಸಂಸಾರ ನಿವೃತ್ತ
1: ನಮ
3: ಸಂಸಾರ ನಿವೃತ್ತಿ
1: ಅತಃ ಅನಾದಿ ಬೋಧಂ ಬ್ರಹ್ಮ ಅನಾದಿ ಬೋಧಂ. ಅನಾದಿ ಬೋಧಂ ಅನಾದಿ ಬೋಧ ಯಸ್ಯ ತತ್ ಅನಾದಿ ಬೋಧಂ. ಅನಾದಿಯಾನ ತತ್ವಜ್ಞಾನಂ ಅದು ಅನಾದಿಯಾ ಇರುಕ್ ಬ್ರಹ್ಮತಲೇ ಇರುಕ್ಕನ್ನು ವಂದಿರ್ತು. ಇದಂಚ ಜ್ಞಾನಂ ಕೀದೃಶಂ ಸಂಸಾರ ನಿವರ್ತಕಂ. ಸಂಸಾರ ನಿವರ್ತಕಮಾನ ಜ್ಞಾನಂ ಅನಾದಿಯಾ ಇರುಕ್ಕ. ತರಿ ಸಂಸಾರ ಲೇಪಃ ಕದಾಪಿ ನ ಜಾತ ಇತಿ ಕೃತ್ವ ಜ್ಞಾನಸ್ಯ ಅನಾದಿ ಸಿದ್ಧತ್ವಾತ್. ಪಠಂತು. ನಿತ್ಯ ನಿವೃತ್ತ ಸಂಸಾರ ದೋಷ.
3: ಸಂಸಾರ ದೋಷಂ ನಿತ್ಯಂ
1: ನಿವೃತ್ತಂ ಕದಾಪಿ ನಾಸ್ತಿ. ಸಂಸಾರ ದೋಷೋ ನಾಸ್ತಿ, ಸಂಸಾರ ನಾಸ್ತಿ ಇತ್ಯೋಕ್ತಂ. ಸಂಸಾರ ದೋಷೋ ನಾಸ್ತಿ, ತರ್ಹಿ ಸಂಸಾರ ನಿವೃತ್ತಿ ಇತ್ಯಪಿ ಕೇನಾಭಿಪ್ರಾಯೇಣ ವಕ್ತವ್ಯ? ಸಂಸಾರಸ್ಯ ನಿವೃತ್ತಿರ್ನ ಸಂಸಾರ ಪ್ರಯುಕ್ತ ದೋಷೋ ನಾಸ್ತಿ ಇತ್ಯರ್ಥೆ. ಸಂಸಾರ ಹಂಗೇ ಇರ್ಗಟೋ ತತ್ಪ್ರಯ ಸಂಸಾರಿ ಇತಿ ಕದಾ ವ್ಯವಹಾರ ಸಂಸಾರಿ ಇತಿ ಸಂಬಂಧ ವಿಶೇಷೇಣ. ಲೋಕೆ ಬಹುತ್ರ ಇನಿ ಪ್ರತ್ಯಯ ಸಂಬಂಧ ವಿಶೇಷೇಣೆಯೋ ವಕ್ತವ್ಯ. ಧನೀ ಇತಿ ಕಹ ಉಚ್ಯತೆ ಧನಂ ಸಸ್ಯ. ವಿಗ್ರಹಸ್ತು ಕಥಂ ವಿಗ್ರಹ ಕಥಂ ವಕ್ತವ್ಯ? ಧನಂ ಅಸ್ಯ ಅಸ್ತಿ ಇತಿ ಧನೀ. ಹೌದಾ, ಧನಂ ಅಸ್ಯ ಅಸ್ತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಕುರ್ಥ ಸಂಬಂಧ ವಿಶೇಷೇಣ ಏನ ಕೇನಚಿತ್ ಸಂಬಂಧೇನ ನ ಸ್ವಸ್ವಾಮಿ ಭಾವ ಸಂಬಂಧೇನ ಧನಂ ಅಸ್ತಿ ಚೇದೇವ ಧನೀ ಇತಿ ವ್ಯವಹಾರ ಅನ್ನೋದು ಸಂಯೋಗೇನ. ಕೈಲಿ ವಚ್ಚಿರ್ಕ ಕ್ಯಾಶಿಯರ್ ಬ್ಯಾಂಕ್ಲ ಎವಳು ಪಣಂ ತಸ್ಯ ಅವನುಡೆ ಕೈಲಿ ವರದ ಡೈಲಿ ಪರಂತು ತಸ್ಯ ಎವಳು ಸಂಬಳಮೋ ಅವಳದಾ ಸಂಬಳ. ಧನಿ ಇತಿ ವ್ಯವಹಾರ ನಾಸ್ತಿ ಸಹ ಪ್ರಕಾರಾಂತರೇಣ ಕರೆದಾಚಿ ಧನಿಕ ಸ್ಯಾತ್ ಅನ್ಯದ. ಇದನ್ನಾಳು ಧನಿ ಸೊಲ್ಲ ಮುಡಿಯಾದ ಇಲ್ಲಿಯ ಸ್ವಸ್ವಾಮಿ ಭಾವ ಸಂಬಂಧೇನ ಧನ ನಾಸ್ತಿ. ಅಪ್ಪ ಧನೀ ಎಪ್ಪ ವ್ಯವಹಾರ ಸ್ವಸ್ವಾಮಿ ಭಾವ ಸಂಬಂಧೇನ ಧನಂ ಯಸ್ಯ ವರ್ತದೆ ಸೈವ ಧನೀ ಇತಿ ವ್ಯವಹರಿಯದೆ. ಅಂದ ಮಾದ್ರಿ ಅದು ಶಿಲೇಡತ್ತಿಲ್ ಸಂಯೋಗ ಮಾರ್ಗಲಾಂ ಮಯ ಸಂಯೋಗ ಕುತ್ರಾಪಿ ಸಂಯೋಗ ಸಂಬಂಧೇನ ಇನಿ ಪ್ರತ್ಯಯ ಕದಾಪಿ ನ ಭವತಿ ನೋಚ್ಯತೆ. ಸ್ಥಳ ವಿಶೇಷೇಣ ಸ್ಥಳ ವಿಶೇಷ ಅನುಸಾರೇಣ ಅಂದ ಮಾದ್ರಿ ಸಂಸಾರಿ ಇತಿ ಕದಾ ವ್ಯವಹಾರ ಸಂಸಾರೇಣ ಸಂಬಂಧೋ ವರ್ತದೆ ಇತ್ಯೇತಾವನ್ ಮಾತ್ರೇಣ ಸಂಸಾರಿ ಇದಿನ. ತತ್ಪ್ರಯುಕ್ತ ರಾಗದ್ವೇಷ ಇಚ್ಛಾ ಮೋಹಾದಿ ಕೋಪಾದಿ ಕೋಪ ಇತ್ಯಾದಿ ದೋಷಾಃ ಭವಂತಿ ಚೇತ್ ಸಂಸಾರಿ. ಸಂಸಾರ ಅಸ್ತಿ ತಾವದೇವ. ಸ್ವಸ್ವಾಮಿ ಭಾವೇನ ಏನ ಸಂಬಂಧೇನ ಇದು ಇಪ್ಪಡಿ ವರುಮೋ ಅಂದ ತೇನ ಸಂಬಂಧೇನ ಸಂಸಾರ ಅಸ್ತಿ ಚೇತ್ ಸಂಸಾರಿ ಇತಿ. ತರ್ಹಿ ಪರಮಾತ್ಮನಿ ಸಂಸಾರ ಸಂಬಂಧ ಅಸ್ತಿ ತಸ್ಯ ಶರೀರಮೇವ ಸಂಸಾರ ಅಸ್ತು ನಾಮ ತಥಾಪಿ ಪರಮಾತ್ಮ ಸಂಸಾರಿ ಇತಿ ನಾಸ್ತಿ. ಕುತಃ ಸ್ವಸ್ವರೂಪಂ ಪುರಿಚಿಂಡ್ರಕ ಸ್ವಸ್ವರೂಪ ಜ್ಞಾನಂ ವಿನಾ ಯದಾ ಸಂಸಾರ ಸಂಬಂಧೋ ಭವತಿ ಅಪ್ಪದಾ ಇದೆಲ್ಲ ವರು ಅದನ್ನ ಎಫೆಕ್ಟ್ ವರು ಇಲ್ಲನ ವರದು. ಸ್ವಸ್ವರೂಪಂ ಯಸ್ಯ ಮುಕ್ತೇನ ಜ್ಞಾಯತೆ ಯೇ ಮುಕ್ತಾಃ ಭವಂತಿ ತೇಷಾಂ ಸ್ವಸ್ವರೂಪ ಜ್ಞಾನಂ ವರ್ತದೆ ತರ್ಹಿ ಸಂಸಾರ ಸಂಬಂಧೇ ಸತ್ಯಪಿ ಸಹ ಸಂಸಾರಿ ನ ಭವತಿ ಇದು ಯಥಾ ನಿರೂಪಣೀಯಂ ತದ್ವತ್ ಪರಮಾತ್ಮನಃ ಅಪಿ ನಿರೂಪಣಂ ಕುರುವಂತು ತಸ್ಯ ಸಂಸಾರ ನಿವರ್ತಕಂ ಜ್ಞಾನಂ ಅಸ್ತಿ ಇತಿ. ಸಂಸಾರ ನಿವರ್ತಕಂ ಜ್ಞಾನಂ ನೇನ ಸಂಸಾರ ಸಂಬಂಧ ಪ್ರಯುಕ್ತಾನಾಂ ದೋಷಾಣಾಂ ಲೇಪಃ ಲೇಪಃ ಅನ್ವಾರ್ಥ ಅದು ತಮಿಳ್ ವದತು. ಸಂಸಾರ ಲೇಪಃ ಇತ್ಯಸ್ಯ ಪಟ್ರದ ಶೂಲಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ತತ್ಪ್ರಯುಕ್ತ ಮೋಹ ರಾಗದ್ವೇಷ ಮೋಹಾದಿಕಂ ಭವತಿ ಚೇತ್ ಅದು ಒಟ್ಟರದ ಅರ್ಥ. ಅದು ಇಲ್ಲಾಮ ಇರ್ಕರದಕ್ಕೆ ತೇವೆಯಾನ ತತ್ವಜ್ಞಾನ ಅನಾದಿಯಾಗವೇ ಇರುತ್ತೆ. ತಸ್ಮಾತ್ ಪರಮಾತ್ಮನಃ ಸಂಸಾರ ಸಂಬಂಧೇ ಸತ್ಯಪಿ ಸಂಸಾರಿತ್ವ ವ್ಯವಹಾರವು ನಾಸ್ತಿ.
2: ಅನ್ಯಪ್ರೇಷ್ಯತ ಕಾರ್ಪಣ್ಯರಹಿತತ್ವೇನ ಸ್ವವಶೀಕೃತ ಸ್ವೇತರ ಸಕಲ ವಸ್ತುತ್ವಂ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಂ.
1: ಅಸ್ತು, ಇದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ವಿಷಯ ಅಗ್ರೇ ಉಚ್ಯತೆ.
4: ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ.
5: ಯು ಆರ್ ಲಿಸನಿಂಗ್ ಟು ಶೈವಂ ಡಾಟ್ ಆರ್ಗ್ ರೇಡಿಯೋ, ದಿ 24/7 ಸ್ಪಿರಿಚುವಲ್ ಚಾನಲ್ ಫ್ರಮ್ ಶೈವಂ ಡಾಟ್ ಆರ್ಗ್.
4: ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ.